ए रशुगे एम्मे दुरु फरातुं मीहकु दुवमुं आइस बुन्ये ए अहुरेंगे कौमुगे मीहुन्ने त्येबै मीहुं ए रसूलुन्न तबावाशे